जेको मां अवां खां सवाल पुछो आहे, सवाल इहो आहे जनाब त दुनिया में सभ खां वधीक चांहि जेका आहे उहा कहिड़े मुल्क में पी वेंदी आहे, चांहि जेका आहे उहा किथे सभ खां वधीक पी वञे थी, इहो तव्हां मूंखे ॿुधायो था। इन खां अलावा तव्हांजा फीडबैक्स आहिनि, तव्हां सां सुहिणियूं सुहिणियूं ॻाल्हियूं कंदासीं ऐं तव्हांजा जेका सुहिणा सुहिणा फीडबैक उन्हनि खे शामिल प्रोग्राम कयूं था। पर हीउ जेको गानो हलायो आहे न, अचो त पहिरियों गानो ॿुधूं था।

0: It's 6 p.m. This time check is brought to you by
1: D Skin Beauty Cream. Asli Glow Har Niya Josho. A product by Biocon International Pakistan.
2: अब आप सुनेंगे GAFM नेटवर्क पर KTN News.
3: वेरस तो गोहर चयो आहे त असीं चाहियूं था त मार्च बि थिए ऐं उहो पुरमुन बि हुजे. हिकु हुकूमती जथो प्रोपेगेंडा करे रहियो आहे त असां हुकूमत इदारनि ते हमिलो करण वञी रहिया आहियूं. जेको हुकूमती टोलो बयानियो ठाहे रहियो आहे हुन जो बंदोबस्तु करणो पवंदो. इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गोहर चयो त असांखे ख़बर आहे त कंहिं सां ॻाल्हि करणी आहे. मसलनि जो सियासी हल ॻोल्हणो पवंदो. कुझु माण्हू सियासी मसलनि जो सियासी हल नथा चाहिनि. लेवी जो पेट्रोलियम क़ीमत सां को वास्तो न आहे. उन जी ख़ात्मे लाइ ॿिनि महीननि खां जदोजहद जारी आहे. जमात इस्लामी जे अमीर हाफिज़ नईमुर रहमान प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पेट्रोल सस्तो न थियो त मैशियत तबाह थी वेंदी. लेवी जी ख़ात्मे लाइ हुकूमत ॾिनल तजवीज़ुनि ते अञा ताईं को जवाब न आहे ॾिनो.